छंद नमस्तुंग काले नमस्तुंग कृपाले नमस्तुंग रूपे नमस्तुंग अनूपे नमस्तुंग अपेखे नमस्तुंग अलेखे नमस्तुंग अकाये नमस्तुंग अजाये नमस्तुंग अगंजे नमस्तुंग अपंजे नमस्तुंग।